ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: हा
1: महड गावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागा

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण नेहमी अशा काही प्रेरणादायी गोष्टी ऐकतो की ज्यामुळे आपल्यालाही स्फुरण येतं, आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि आपण जीवनाकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही बदलत असतो. आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक उत्तम असं यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाहत असताना निश्चित आपली मान उंचावते आणि त्यांचा हा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून घ्यायलाही आपल्याला आवडतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री समीर महाजन यांना. ते मूळतः राहणारे उदगीर येथील आहेत आणि त्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून 2002 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचमधून त्यांनी पदवी घेतलेली होती. सध्या ते गेल्या 8 वर्षापासून अमेरिका या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी ते सिनियर टेक्निकल लीड या पद्धतीनं त्यांचा एक जॉब प्रोफाईल आहे. तेव्हा आज आपण त्यांचा पूर्ण यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि आपल्यालाही जर विद्यार्थी मित्रांनो, जर किंवा जे ऐकणारे सर्व आमचे श्रोता आहेत, युवा मित्र आहेत, आपल्यालाही अशा पद्धतीनं यशाच्या मार्गावर जर मार्गक्रमण करायचं असेल तर आजची मुलाखत आपल्याला निश्चितच ते लाभदायक ठरणार आहे. सर्वप्रथम श्री समीरजी महाजन, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणा.
2: धन्यवाद
1: समीरजी. जसं मी आत्ता तुमचं एक इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही 8 वर्षाला अमेरिकेत राहतात, तर सर्वप्रथम तर आम्हाला तीच क्युरिओसिटी की तुम्ही अमेरिकेमध्ये तुमचं लाईफ कसं आहे ते सांगावं अगोदर.
2: तिथलं लाईफ इथल्यापेक्षा खूप बेटर आहे आणि काम पण तिथे तुम्हाला म्हणजे नॉर्मल वर्किंग आवर्समध्ये काम करायला मिळतं, जे की इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये IT मध्ये मिळत नाही. इथं तुम्हाला ट्राफिकमध्येच तुमचे 2-3 तास जातात जाणं येणं, तर तिथं तसं नाही आहे. अँड ओव्हरऑल तुम्ही क्लायंटच्या जवळ असता, यू ॲक्च्युली फेस द क्लायंट इच अँड एव्हरी डे, त्याच्यामुळं फरक पडतो. आणि म्हणून प्रोफेशनली पण तिकडं तुम्हाला जास्त थोडंसं आय विल से स्कोप आहे इथल्यापेक्षा जास्त. आणि आपली पर्सनल लाईफ जी आहे ती पण तिथे थोडीशी सुविधा जास्त असल्यामुळे थोडंसं तिथं सोपं जातं राहायला ॲज कम्पेअर्ड टू आपल्या इथं मेट्रोजमध्ये राहायला. पण हॅव्हिंग सेड दॅट, इथं राहणं पण तेवढंच मजेशीर आहे आणि तिकडं पण तेवढंच चांगलं आहे. म्हणजे दोन्हीकडेही असं तिकडचे काही प्रोज आहेत, इकडचे काही प्रोज आहेत आणि तिकडं पण काही कमी आहे आणि इकडं ती जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. आपण असं नाही मी असं नाही म्हणणार की US ला किंवा दुसरीकडं कुठं डेव्हलप्ड कंट्रीमध्ये राहिलेलंच चांगलं. आय विल नेव्हर से दॅट, बट लाईफ इज इझी देअर ॲज कम्पेअर्ड टू इंडिया.
1: निश्चितच, कारण आपण गेले 7-8 वर्ष झालं अमेरिकेमध्ये आहात, त्यामुळे आपण जे काही सांगताय त्याच्यामध्ये निश्चितच काही ना काहीतरी एक अर्थ दडलेला आहे, तो शोधणं आवश्यक आहे. पण मूळतः आपण जर समजा तुमच्या अगोदरच्या जीवनाकडे जर वळलं, म्हणजे तुम्ही 2002 साली आपण

0: इज फॉन्ड ऑफ दीज मेमरीज. आणि हां, म्हणजे त्यावेळेसचं कॉलेज आणि आताचं कॉलेज कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यावेळेस रिसोर्सेस खूप कमी होते आणि आता मला नक्की असं वाटतंय की आजचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्यापेक्षा खूपच वेगळ्या लेवलचे तयार विद्यार्थी आहेत. म्हणजे आम्हाला जे डिग्री झाल्यानंतर आम्हाला जो कॉन्फिडन्स होता आणि आताच्या मुलांचा जो कॉन्फिडन्स व्हाईल दे आर डुईंग एज्युकेशन, तो नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. बिकॉज मागच्या 20 वर्षांमध्ये खूप मोठी जे रिव्होल्युशन काइंड ऑफ थिंग झालेलं आहे, टेक्निकल रिव्होल्युशन, त्याच्यामुळं डेफिनेटली आजचा पास्ट आउट विद्यार्थी इज मच बेटर दॅन आवर आमच्या टाईमचा.
1: सर, आणखी एका याच्यामध्ये असा विषय होतो समीरजी, की जसं आपण जुन्या काळातली आठवणी काढल्यात, तर 2002 साली म्हणजे साधारण तुम्ही 1998 साली इथं ॲडमिशन घेतलेलं असणार आहे, तर त्या 4 वर्षाची जर्नी कशी होती? तुम्ही ज्यावेळेस आज पहिल्यांदा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आला साधारणतः 15-20 वर्षानंतर, तर तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा देत असताना, त्या स्मृती जागवत असताना तुम्हाला आणखी काय काय आठवतं?
0: म्हणजे सगळे मित्र आठवतात, आमचे सगळे प्रोफेसर्स आठवतात, कॉलेजमधली केलेली मस्ती आठवते, आमचे गॅदरिंग्स आम्ही खूप एन्जॉय करायचो. म्हणजे गॅदरिंग आमचे 4-4 दिवस चालायचे आणि इट वॉज अ सेलिब्रेशन, तर आम्ही पार्टिसिपेट पण करायचो त्याच्यामध्ये, ते खूप आठवतं. आणि आमचे ज्या रूम्स होत्या उस्मानाबाद सिटीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहिलो होते, ते आमचे ग्रुप्स होते, चांगले दिवस होते, काही वाईट दिवस होते, सगळंच म्हणजे एव्हरीथिंग इज यु नो नॉस्टॅल्जिक.
1: बर, आणि मग आता याच्या आणखी थोडंसं पाठीमागे जायचं म्हटलं तर तुम्ही इंजिनिअरिंग तर कम्प्लीट केलेलं सांगितलं, आता अमेरिकेत आहेत, तो ती पण जर्नी अजून थोडीशी आपण पाहणार आहोत, पण तुमचं स्कूलिंग कसं झालं आणि तुम्ही ज्यावेळेस शाळेला होता त्यावेळेस तुम्ही असं काही तुमचं एम होतं का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आपल्याला अमेरिकेमध्ये जायचं किंवा बाहेर देशामध्ये काम करायचं असं काही?
0: नाही, तसा काही माझा एम नव्हता. म्हणजे इंजिनियर होऊन काय कुठेतरी काम करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तेवढंच फक्त एम होता. पण हे आपोआप होत गेलं. आधी मी 1-2 वर्ष टीचर पण होतो डीवाय पाटीलला पुण्याला, मग मी आय टी मध्ये आलो, मग मी 3-1 वर्ष साऊथ आफ्रिकेला होतो, परत मग पुण्यात काही वर्ष राहिलो. पण हे ह्याच्यासाठी मला काही खास प्रयत्न नाही करावा लागला आणि हे कोणासोबत पण होऊ शकतं. तुम्हाला चान्स मिळाला बाहेर जायचा, तुमची इच्छा असेल जायची, तर तुम्ही तिकडे जाऊन शॉर्ट टर्म मध्ये परत येऊ शकता किंवा तुम्हाला आवडलं तर तिकडेच राहू शकता, इट्स अप टू यू.
1: अच्छा, मग आता तुमचं 2002 साली पासआउट झाला होता, त्यानंतर तुम्ही 2015 साली अमेरिकेला गेलात, या दरम्यानचा जो कालावधी होता, मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं किंवा ऍज अ लेक्चर म्हणून काम केलं, मग त्यासाठी काही आपण स्वतःला असं काही तपासून पाहावं लागतं का की त्याला काही कसोटी असतात की आपल्याकडे अशा अशा पद्धतीच्या क्वालिटी असल्या पाहिजेत रादर दॅन द एज्युकेशन?
0: नाही, फक्त नवीन गोष्ट शिकायला तयार पाहिजे. म्हणजे यू शुड नेवर मॅरी अ टेक्नॉलॉजी. तुम्हाला एक टेस्टिंगचा मी कोर्स केला, मी टेस्टिंग करतो, दुसरं काही मी करणार नाही असं नाही. यू शुड बी ओपन टू ऑल द ऑपॉर्च्युनिटीज विच आर कमिंग युअर वे. त्याच्यामुळं ते खूप महत्वाचं आहे. नवीन नवीन गोष्टी येतात मार्केटमध्ये, त्या सगळ्या आपल्याला सगळ्या काही येणं शक्य नाही आहे, पण तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, नेवर से नो अँड गो अहेड फॉर दॅट.
1: अच्छा, तुम्ही 2002 साली कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्यानंतर 2015 आता 2022 असं चालू आहे, किती बदल झालेला आहे तुमच्या त्यावेळेसच्या ज्ञानामध्ये आणि आत्ताच्या?
0: खूप प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आतासुद्धा आम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आज जे मी काम करतो ते मला 4 वर्ष आधी काहीच माहिती नव्हतं. म्हणजे हे आम्ही सुरुवात ज्या कामामध्ये केली 2003-2004 मी आय टी मध्ये आलो. सुरुवातीला जे मी काम करत होतो ते आता कम्प्लीट म्हणजे इट इज ऑफ नॉट रिलेव्हन्स राईट नाऊ. ते पूर्णपणे बदललेले आता.
1: अच्छा, आता जसं की तुमचं तुम्ही मूळतः राहणारे उदगीरचे असं म्हटलेलं आहात, म्हणजे तो साधारणतः आपल्या मराठवाड्यातलाच भाग आहे, एका टोकाचा भाग आहे, तसंही आपण त्याला ग्रामीण भाग म्हणू शकतो तुलनेनं, आपण पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये, तर अशा भागातून येत असताना मग आपली स्वतःची मेंटॅलिटी कशी असायला हवी? कारण मूळतः कसं आहे की मराठवाड्यातल्या मुलांची न्यूनगंड मनामध्ये असतो, इन्फर्टी कॉम्प्लेक्स असतो, पुढे कसं जायचं, सिटीमध्ये कसं राहायचं, असा एक भाग असतो. आजच्याही एवढ्या मोबाईलच्या आणि 5G जमान्यामध्ये सुद्धा तसा एक कॉम्प्लेक्स दिसून येतो काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी ताण.
0: पण नक्कीच कमी झाला असेल आधीपेक्षा. आधी आम्हाला पुण्यामध्ये उतरलं की टेन्शन यायचं की कोणाला काय बोलायचं, कसं बोलायचं. आजच्या मुलाला मला नाही वाटत की तो प्रॉब्लेम असेल की नवीन ठिकाणी जाऊन कसं बोलावं, पण आमच्या वेळेस तो खूप मोठा प्रॉब्लेम होता.
1: अच्छा, लँग्वेजचे बॅरियर्स किती येतात, इंग्रजी आणि मराठी?
0: फॉर्च्युनेटली माझ्यासाठी कधीच नाही आला. मी आधीपासूनच म्हणजे आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी गुड इन इंग्लिश, मला तो प्रॉब्लेम नाही आला.

0: बट बऱ्याच लोकांना येतो तो प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ते त्याच्यावर पण बरेच उपाय आहेत.
1: आम्ही आमच्या पण त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण
0: अडचणी येतात, पण त्याच्यावर मात कशी करायची. आम्ही आमच्या रूममध्ये 5 जण राहायचो, आम्ही सगळेजण ठरवलं की आपण इंग्लिशमध्येच बोलायचं. आता फॉर 2-3 मंथ्स आम्ही सगळं कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच केलं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा झाला.
1: तुम्हाला असं काही वाटतं का की जसं आता समजा तुम्ही जर समजा इंजिनियर होऊन जर समजा उदगीरमध्येच असतात किंवा उसांमध्ये असतात किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असता ना, आता अमेरिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जगामध्ये फिरून येता, हे आउटर वर्ल्ड जे आहे ते आपल्या व्हिजनमध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक करतो का?
0: हो, खूप करतो फरक. तुम्हाला नवीन नवीन ठिकाणचं राहणीमान कळतं, तुम्हाला नवीन नवीन कल्चर कळतात आणि वागायचं कसं ते कळतं.
1: अच्छा,
0: म्हणजे आता तुम्ही मला एखाद्या अनोळखी माणसाला बोलायला सांगितलं तर मला खूप सहजपणे बोलता येईल. मी जर उदगीरमध्ये राहिलो असतो तर ते थोडंसं अवघड झालं असतं.
1: अच्छा अच्छा. तुम्ही असा काय फरक बघता की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटता उदगीरमध्ये जाऊन, किंवा त्यांच्या विचारामध्ये असेल तुमच्या विचारामध्ये असेल दृष्टी काय असा तुम्हाला फरक दिसतो का?
0: हा, तो तर पर्सनल विषय झाला. म्हणजे मी इथं राहिलो असतो तरी माझा विचार सगळ्यांपेक्षा वेगळेच राहिले असते. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आय मीन,
1: नाही मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला मी आपल्याला की जसं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या ठिकाणी ऐकणारे बरेचसे जे विद्यार्थी मित्र असणार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असणार आहेत, तर त्यांनी त्यांचं व्हिजन समोर ठेवत असताना त्यांनी कुठली विचारशैली त्यांनी स्वतः अक्वायर केली पाहिजे आणि त्यांनी कुठल्या व्हिजननं पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी विचारतो.
0: हा, म्हणजे व्हिजन जर तुम्ही मोठं ठेवलात
1: तर त्या दृष्टीनं त्याने स्वतःला मग कशा पद्धतीनं.
0: हा, मोठं व्हिजन ठेवलात. व्हिजन म्हणजे US जाणं असं काही किंवा कोणत्या एक पर्टिक्युलर कंट्रीला जाणं इज नॉट अ व्हिजन. तुम्हाला आयुष्यातून पुढं काय करायचं आहे, तुमचं काही स्पेसिफिक गोल्स जर तुम्ही ठरवले तर तुम्हाला मग ते अचीव करायला सोपं जातं. पण जनरली आपल्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये असं होतं की तुमचं सध्या जे स्टेटस आहे की मला जॉब मिळेल का आणि जॉब मिळाल्यानंतर प्रगती होईल का, ह्याचा आन्सर एकच आहे की तुम्ही डेडिकेशननं जर काम केलं, हार्डवर्क केलं तर तुम्हाला नक्की लवकरात लवकर सक्सेस मिळतंच. ते सक्सेस कोणत्याही रूपामध्ये येऊ दे पण मिळतं, फक्त त्याच्यामध्ये हार मानायची नाही आणि प्रयत्न करत राहायचे. सुरुवातीला चांगला जॉब नाही मिळणार, कमी सॅलरी मिळेल, पण त्या जे काही जॉब मिळाला आहे त्याच्यामध्ये तुमचं 100% देणं तुमच्या हातात आहे. बाकी ते पुढं काय होईल त्याचा आत्ताच विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. एक तर हे आहे, दुसरं तर आहे की गोल मोठे ठेवायचे.
1: अच्छा, आता जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या जर्नीमध्ये असं आता एकदम स्मूथ तर झाले नाही, तुम्ही म्हणलात की एवढ्या काही अडचणी निर्माण झालेल्या नाहीत, तरी सुद्धा काही ना काहीतरी अशा अडचणी आलेल्या.
0: नाही, अडचणी खूप आल्या. मी म्हणलो की कम्युनिकेशनची अडचण नाही आली.
1: अच्छा, ओके.
0: बाकी अडचणी तर खूप आल्या. जॉब्समध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही एका नवीन कंपनी जॉईन केली, तुम्हाला चांगली एक मोठी पगार मिळालेली आहे आणि तुम्हाला ज्या कामासाठी घेतलंय ते प्रोजेक्ट बंद झाला. मग तुमच्या डोक्यावरती लटकती तलवार आहे की तुम्हाला कधी पण ते काढून टाकू शकतात. मग असं रॅम्प डाऊन खूपदा झालेले आहेत आणि US असताना पण झालेले आहेत. तिथं तिथं तर होणं खूप अवघड आहे इथल्या पेक्षा. आता मी तिथं प्रायव्हेट कन्सल्टंट आहे, त्याच्यामुळे समजा माझ्या कंपनीला माझी गरज नाही तर ती माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. पण हे अप्स अँड डाऊन चालत असतात. सुरुवातीला त्याचं टेन्शन येतं पण नंतर इट इज पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यात काय हे नाहीये. मार्केटमध्ये
1: हे कसं टॅकल करायचं, कारण आजकालच्या आता जसं तुम्ही म्हणलात ना, कारण 2002 एज्युकेशनमध्ये तुमच्यामध्ये जी सहनशक्ती असणार आहे ती सहनशक्ती आजच्या याच्यामध्ये तुलनेनं कमी असणार आहे. तर ते
0: म्हणजे ऑलवेज रेडी फॉर यु नो न्यू चॅलेंजेस. न्यू चॅलेंजेस म्हणजे काय की समजा मला काही प्रॉब्लेम झाला माझ्या नोकरीमध्ये तर मला दुसरी नोकरी मिळण्यासाठी 15 दिवस तर लागतील, 1 महिना तरी लागेल. तो 1 महिना जो आहे तो 1 महिना तुम्ही जर रडत बसलात तर तुम्हाला अजून 1 महिना जॉब नाही मिळणार.
1: अच्छा,
0: है ना. आणि आजच्या कोविडमध्ये हायर अँड फायर चालू आहे. तुम्हाला जर अचानक सांगितलं त्यांनी की तू उद्यापासून कामावर येऊ नकोस, मग 2 ऑप्शन आहेत. एक तर रडत बसायचं, दुसरा ऑप्शन आहे की टार्गेट ठेवायचं. 8 दिवसामध्ये मी 8 इंटरव्ह्यू देऊन लगेच सिलेक्ट होईन कुठंतरी. आणि ते होतच सिलेक्ट, कारण जग खूप मोठं आहे, रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. आणि आपला जो जॉब आहे तो एक जॉब आहे आणि 1 मिलियन जॉब्स आहेत तुमच्या अराउंड, त्याच्यामुळे नथिंग टू वरी.
1: बरोबर. तुमच्या घरून असं तुम्हाला कधी विषय होता का की तुम्ही अशाच पद्धतीचं एज्युकेशन घ्यावं किंवा तुम्ही अशाच पद्धतीने?
0: नाही नाही, असं काही नव्हतं.
1: तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे?
0: माझे बाबा शिक्षक होते.
1: अच्छा,
0: उदगीरला.
1: हो.
0: आणि आई हाऊस वाईफ होते.
1: बर. अच्छा, आणि आता मग तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये, आता 8 वर्ष झालं तुम्ही तर अमेरिकेमध्ये राहत आहात, पण पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून असं काही अचीवमेंट करण्यासारखे विषय आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये?
0: हो, खूप विषय आहेत अजून अचीवमेंटचे. आता तिथं मी ऑलमोस्ट सेटल झालोय, इथं पण माझं एक घर आहे, तिथं पण माझं एक घर आहे. तसं म्हणजे अचीव करण्यासारखं बरंच काही राहिलंय अजून.
1: बरं,
0: जे आतापर्यंत जे देवाच्या दयाने मिळालंय ते सगळं चांगलंच आहे. भविष्यामध्ये पण मुलांना चांगलं शिक्षण देणं वगैरे ते आहेच आपल्या पाइपलाइन मध्ये.
1: आता जे मुलं आता सध्या जे अस्पायरिंग स्टुडंट आहेत सगळे, जे की या पद्धतीने विचार करत आहेत, मग ते तुम्ही जसं म्हटलं ते फक्त अमेरिकेला किंवा जर्मनीला असंच जावं असा काही भाग नाही आवटा, पण तरी सुद्धा आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना तुम्ही मग असे कुठले गोल्डन वर्ड सांगू इच्छिता आणखी की जेणेकरून त्यांना आणखी थोडंसं मोटिवेशन भेटू शकतं?
0: हार्डवर्क
1: ना, रियालिटी कळेल.
0: हार्डवर्कच म्हणजे तुम्हाला त्याला ऑप्शनच नाही आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळतच राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा, पण एका लिमिटच्या वर नाही. आधी तुमची फॅमिली आणि मग तुमचं काम. 8 तासाच्या वर जर तुम्ही स्वतःची सवय लावून घेतली तर तुमच्या कंपनीला ते पाहिजेच आहे. तुम्ही 8 तासामध्ये जे काम करतात ते 8 तासामध्येच करायचं. जे लोक 16 तास बसतात ते ऍक्च्युअल काम 4 तास करतात. ते जास्त काम नाही करत, ते फक्त त्याला म्हणायचं नॉनसेन्स वर्क करतात. वर्क लाईफ बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: जसं की आम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून काही विद्यार्थी पासआउट झालेले होते, ठीक, राजेश घेवारी म्हणून एक आमच्याकडे आलेले होते, त्यांचा पण आम्ही इंटरव्ह्यू केला होता. तर त्यांनी एक सांगितलं की त्यांचा जॉब सोडून त्यांनी एक कंपनी स्थापन केली बेंगलोरमध्ये, आणि ते मग काही लोकांना एम्प्लॉई ठेवलं. त्यांनी अशी पण एक विनंती केली होती की जर आपल्या उसाच्या परिसरातून कोण असे असतील तर ते येऊन त्या ठिकाणी काम करू शकतील किंवा त्यांना गायडन्स करायला तयार. तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये असं काय तुमचं व्हिजन आहे का स्वतःची कंपनी काढणं?
0: आता तरी नाही आहे तसं व्हिजन माझं. माझं एक आयटी सोडून दुसरं काही बाकीचे बिझनेस करण्याचा प्रयत्न चालू आहेत. तर मग आयटीमध्ये असं माझा आत्ता तरी विचार नाही.
1: अच्छा,
0: अजून मी जास्तीत जास्त 10 वर्ष काम करेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही.
1: अच्छा,
0: तोपर्यंत मला माझं सगळं सेटल करायचंय, रिटायरमेंट लाईफ वगैरे.
1: अच्छा, तुमच्या काय असा आवडीनिवडी हॉबीज म्हणजे असं काही आम्हाला?
0: हो, मी म्युझिक स्टुडंट आहे, क्लासिकल म्युझिक शिकतो मी
1: आता सध्या पण.
0: हो, सध्या पण शिकतो.
1: अच्छा, तुम्ही काय गाऊ शकता?
0: हो, मी लहानपणी शिकलोय, मग नंतर खूप 25 वर्षाचा गॅप.
1: हो,
0: मग कोविडमध्ये परत एकदा त्याच गुरूंकडे जाऊन आम्ही ऑनलाईन सुरू केलं. आता चालू आहे तो प्रवास आमचा.
1: अच्छा, मग एखादं काहीतरी आम्हाला ते पण ऐकायला आवडेल. आता ही बाजून मुळातच आपल्या चर्चेतून आम्हाला ते जाणवली.
0: आता मला खूप अवघड आहे कारण मला बोलताना सुद्धा खोकला येते.
1: अच्छा,
0: मी नक्की तुम्हाला अगोर सरांमार्फत हे करेन.
1: नाही, अच्छा ठीक आहे, पण आपण म्युझिक स्टुडंट म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारचं असं म्युझिक जास्त आवडतं?
0: मला लहानपणी पासून हे आवडायचं, आपलं जुनं इंडियन फिल्म म्युझिक आहे आवडायचं, जुनं म्युझिक. पण आता मला जास्त क्लासिकल आवडतं.
1: क्लासिकल आवडतं. तर तुम्हाला असं आयुष्याच्या ह्या सगळ्या वळणावर, तुम्हाला, तुम्ही जसं आता एक म्युझिक लव्हर आहेत, म्युझिक स्टुडंट आहात असं म्हणता, तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर असे कुठले असे गाणे होते की जे तुम्हाला मोटिवेट केले तुमच्या अशा थोड्याशा लो फील करत असताना?
0: अच्छा, असे तसे तर खूप गाणे आहेत. आता
1: नाही, तुम्ही खूप सांगू शकता, आम्ही तेवढे
0: तुझसे नाराज नाही जिंदगी, ते मी खूपदा म्हणजे अगदी नेहमी ऐकतो गाणं.
1: अच्छा,
0: म्हणजे लो फील झाल्यानंतर वगैरे नाही, लो फील झाल्यानंतर मी फक्त मेडिटेशन करतो.
1: अच्छा, ओके.
0: म्हणजे गाण्यानं माझं काही लो फील जात नाही.
1: अच्छा,
0: पण थोडस बोर झालं की मी असे गाणे ऐकतो.
1: अच्छा,
0: आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर असं काही आवडीचं काही ऐकलं की थोडस तेवढ्या पुरतं बरं वाटतं.
1: तुम्ही इकडे ज्यावेळेस उदगीरमध्ये किंवा उस्मानाबादमध्ये राहत होता, तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग होतं, तुमचे मित्र, त्यांच्यासोबत मजा करणं असेल, त्यांच्यासोबत चष्टामस्करी असेल, आता ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेमध्ये 8 वर्षापासून राहता, साहजिकच फॅमिलीसोबत राहत असाल, तर मग तिथलं आजूबाजू तुमचं वातावरण कसं असतं? किंवा तुम्हाला नवीन नवीन गेल्यानंतर असं कधी वाटलं का की आपण खूप
0: आपले खूप लोक आहेत? आणि आमचा ग्रुप तिथे जवळपास 10-12 फॅमिलीज आहेत ज्या आम्ही सगळ्यासोबत असतो. अगदी एव्हरी वीकेंड कोणाच्या तरी घरी काहीतरी कार्यक्रम असतो.
1: अच्छा,
0: आणि वाटतच नाही की आपण भारताच्या बाहेर आहेत.
1: अच्छा,
0: असं खूप मोठा आमचा परिवार आहे तिथे.
1: अच्छा, तर समीरजी, खरं तर तुम्ही येऊन खूप चांगले अनुभव आम्हाला शेअर केले, आम्ही परत आणि विशेष असा आहे की रेडिओ तेरणाचं ॲप पण आहे, तुम्ही आयफोनला किंवा अँड्रॉइड फोनला तुम्ही ॲप डाउनलोड करून ऐकू शकता. म्हणजे इव्हन तुम्ही अमेरिकेत जरी गेलात, अमेरिकेत कुठं राहता हे तुम्ही सांगा?
0: टेक्सासमध्ये, डॅलसमध्ये.
1: हां, तर तुम्ही तिथं जरी राहत असाल तर तिथं तुम्ही रेडिओ तेरणाचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: नक्की नक्की,
1: उस्मानाबादशी कनेक्ट राहू शकता आणि तुम्हाला तुमच्या मातीचा सुगंध तिथं पण निश्चित तुम्हाला ऐकता येईल या रेडिओच्या माध्यमातून. तर आपण तिथंही रेडिओ तेरणा ऐकत राहू.
0: नक्की, आम्ही सांगू पण आमच्या मित्रांना ऐकायला.
1: येस, आणि आपण या ठिकाणी येऊन आपले अनुभव जे शेअर केले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेरणा उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद, मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे दोन हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळ्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे ज्याला भुईमूग म्हणतो आपण, त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमूग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी, भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे याची 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं, त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागं पुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमुग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60 21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती हे वाण आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो. तर मंडळी यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर मंडळी बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझियम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी भुईमुग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमुग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमुग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमुग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या अळीच्या

0: 50 किलो स्पूर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर ही सुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जी आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझी थायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस. आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस. आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमूग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी एक पाणी, त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉल्फॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते. शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे. कारण खरीपातील बरीचशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही. तरीसुद्धा आपल्याकडं जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच. त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करता

0: सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आनंद घेणार आहोत पावसाळी ऋतूचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे जैसे को तैसा.

श्रोतेहो स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून पावसाळी गीतांचा आनंद आपण घेत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत एस डी बर्मण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लहेरी आणि चित्रपट आहे नमक हलाल.
1: अरे अरे अरे ना ना ना ना ना ना ना.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आया सावन झुमके.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आपण आनंद घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूत आहोत योगेश यांचं RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मेरा गाव मेरा देश या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोतेहो, पावसाळी गीतांचा आनंद आपण घेत आहोत स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकूयात. आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि मुकेश, चित्रपट मिलन.

चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मी आरजे प्रगती पुन्हा हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मधून. भरपूर श्रोते जे बिग स्टार शो बद्दल बोलतात, खरंच खूप आभारी आहे मी त्यांची की त्यांनी एवढा मन लावून हा कार्यक्रम ऐकतात आणि मला व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमात त्याच्या प्रतिक्रिया देखील देतात आणि सांगतात की आजचा बिग स्टार शो त्यांना खूप आवडला. आणि भरपूर असे श्रोते जे आहेत ते प्रेम करतायत, म्हणूनच मला अशा नवीन कलाकारांना भेटून त्यांचा जीवन प्रवास सांगायला खूप भारी वाटतं. तर आजचे देखील आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहेत. तर जे श्रोते आहेत आपले, जे लाईव्ह माझा आत्ता शो ऐकत आहेत, त्यांनी 99705900 वरती मला मेसेज करून सांगायचं आहे की आजचा देखील तुम्हाला बिग स्टार शो कसा वाटतोय. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी सिनेमामधील हिरोंची प्रतिमा जर आपण पाहिली, एक देखणा चेहरा, रंग गोरा आणि उत्तम शरीरयष्टी आपण बघत आलो आहोत, किंवा हिरो व्हायचं असेल तर या बाबी आवश्यक असायच्या. परंतु काहींनी या प्रतिमेला तडा दिला, केवळ अभिनय आणि अनोख्या अशा स्टाईलनं सर्वांचीच मनं जिंकली. असे हिरो आले ज्यांना आपण सर्वसामान्यांचे हिरो म्हणू शकतो आणि या हिरोंनीच हिंदी सिनेमाला आणखीन रंगीत आणि प्रगल्भ केलं. जे हिरो खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिसवर हिरो ठरले. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण आज भेटणार आहोत आणि ते आहेत हिंदी सिनेमाचे ऍक्शन स्टार अजय देवगण. तर जाणून घेऊयात अजयचा हा विजयपथ प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेत आहे माझ्यासोबत बिग स्टार शोचा. आणि आजच्या आपले बिग स्टार आहेत ऍक्शन स्टार अजय देवगण. अजय देवगणची फिल्म इंडस्ट्रीत एंट्री ही धमाकेदार झाली. अजयचे वडील वीरू देवगण इंडस्ट्रीचे फाईट मास्टर आहेत, त्यामुळे फिल्मी रस्ता अजयला नवीन नव्हता. अजय देवगण यांचा पहिला चित्रपट आला 1991 साली ऍक्शन रोमांस तडका फूल और काटे. या चित्रपटातील अजयची ऍक्शन आणि स्टाईल सर्वांनाच आवडली. त्यामध्ये त्यांची हिरोईन होती मधु. आणि या चित्रपटासाठी अजयला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि असेच सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ त्यांना ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेज वर देखील फॉलो करायचा आहे. आज आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय ऍक्शन हिरो म्हणजेच अजय देवगण यांचा जीवन प्रवास. फूल और कांटे नंतर अजयचा आणखीन एक सुपरहिट चित्रपट आला, तो होता करिश्मा कपूर यांच्या सोबतचा जिगर. मार्शल आर्ट वर आधारित हा चित्रपट होता. यानंतर अजयचे दिल है बेताब, दिव्य शक्ती आणि संग्राम नावाचे सुमार चित्रपट आले. परंतु अजय या चित्रपटातूनही वाहवाही मिळवत होता. यानंतर अजयचे एक ही रास्ता, प्लॅटफॉर्म, शक्तिमान आणि धनवान या नावाचे चित्रपट आले. परंतु ज्या प्रकारचं यश मिळायला हवं होतं तसं यश मिळत नव्हतं आणि ती संधी अजयला मिळाली 1994 साली.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगति आहे तुमच्यासोबत. तुम्ही आनंद घेताय माझ्यासोबत बिग स्टार शोचा. आजच्या आपले बिग स्टार आहेत द ऍक्शन हिरो अजय देवगन. 1994 साली अजयचा जबरदस्त हिट चित्रपट आला. तो होता हॅरी बवेजा दिग्दर्शित चित्रपट दिल वाले. या चित्रपटात अजय सोबत दिसून आल्या रवीना टंडन आणि सुनील शेट्टी. या चित्रपटातील अजयचे संवादही प्रचंड गाजले. यातील हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, अपनी तो कश्ती डूबी वहां जहां पानी कम था, या सारख्या संवादांनी त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटातील गीत ही प्रचंड लोकप्रिय झाली आणि अल्पावधीतच अजय देवगन खेडापाड्यात आणि शहरी भागात सुद्धा लोकांच्या गळ्यातील ताईत बनला.

बिगस्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत ऍक्शन स्टार अजय देवगन. दिलवाले नंतर अजयचा आणखीन एक चित्रपट आला, तो होता कानून. आणि त्यानंतर अक्षय कुमार सोबतचा सुहाग. सुहाग हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. आणि सुहाग नंतर अजयचा आणखीन एक ब्लॉकबस्टर हिट ठरला होता, तो होता विजयपथ. विजयपथ मध्ये तो तब्बू सोबत दिसून आला आणि इथूनच अजय खऱ्या अर्थानं प्रस्थापित नायकांच्या यादीतच जाऊन बसला. आता त्याने स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेना 90.4 एफएम वरून. आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय ऍक्शन हिरोला म्हणजेच अजय देवगणला.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय ऍक्शन हिरोला म्हणजेच अजय देवगणला. 1995 साल हे देखील अजयसाठी महत्वाचं ठरलं. याच सालात अजय आणि महेश भट यांची जोडी जमली. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांचा चित्रपट आला होता नाजायज, आणि याच भूमिकेने अजयला फिल्म फेअर साठी पहिलं नामांकन मिळालं. यानंतर त्यांचे हलचल गुंडाराज नावाचे चित्रपट आले, परंतु हे चित्रपट फारसे चालले नाहीत. यानंतर मात्र अजय आणखीन एक हिट चित्रपट मिळाला, तो होता तब्बू सोबतचा हकीकत. तोही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अजय आणि तब्बूची केमिस्ट्री असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले, आणि या दोघांचा हा प्रवास 2022 पर्यंत म्हणजेच दे दे प्यार दे या चित्रपटापर्यंत असाच चालू आहे. परंतु खऱ्या आयुष्यात अजयची हिरोईन ठरली काजोल.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिगस्टार शोचा रेडिओ तेना 90.4 एफएम वरून. आणि आजचे आपले बिगस्टार आहेत ऍक्शन हिरो अजय देवगण. 1996 साल हे अजय साठी महत्वाचं होतं. या वर्षात अजयचे जंग, ट्विंकल खन्ना सोबतचा जान आणि पुन्हा हॅरी बवेजा सोबतचा दिल जले या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. यानंतर इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनात अजयचा आणखीन एक सुपर डुपर हिट चित्रपट आला होता, तो होता इश्क. इश्क मध्ये त्यांच्या सोबत होते आमिर खान, जुही चावला आणि काजोल. यानंतर 1998 मध्ये अजयला मेजर साहब हा अमिताभ यांच्या सोबतचा चित्रपट मिळाला. यानंतर प्यार तो होना ही था नावाचा काजोल सोबत चित्रपट आला आणि तोही सुपरहिट ठरला.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अजय देवगन। अजयच्या फिल्मी करिअरमध्ये आणखीन दोन चित्रपटांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे महेश भट यांच्या सोबतचा जखम। खरंतर अजयच्या एकूण फिल्मी करिअरला वेगळीच उंची प्राप्त करून दिली। त्याच्या संवेदनशील अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकली आणि फिल्म इंडस्ट्रीमधील जे सर्व महान अभिनेते आहेत या रांगेत अजय जाऊन बसला। असाच त्याचा आणखीन एक चित्रपट आला, तो होता संजय लीला भंसाळी यांच्या सोबतचा हम दिल दे चुके सनम। खरंतर फिल्मी इंडस्ट्रीमध्ये जे महान रोल लिहिले गेले त्यामध्ये वनराज या व्यक्तिरेखेचा समावेश करावाच लागेल। अजयचा वनराज हा सर्वांच्याच मनावर खोल इफेक्ट ठेवून गेला आणि अजय पुन्हा सर्वोत्तम

वेलकम बॅक. तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो मध्ये आरजे प्रगती सोबत. जे आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल आहेत, जे आहेत ऍक्शन हिरो अजय देवगण. खर तर अजय देवगण अनेक पातळीवर सक्रिय राहिले. त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी ही सुरू केली. यानंतर 2000 दशकातही त्यांचे ये रास्ते हे प्यार के लज्जा हे चित्रपट आले. यामध्ये उल्लेखनीय राहिले राम गोपाल यांच्या सोबतचा कंपनी आणि द लेजेंड ऑफ भगत सिंग, त्याचबरोबर प्रकाश झा यांच्या सोबतचा गंगाजल, जे पी दत्ताचा एलओसी कारगिल, त्याचबरोबर एक महत्वाचा चित्रपट जो खरं अजयला सॅल्यूट होता, राजकुमार संतोषी यांचा खाकी, तुम्हें हर बार और मुझे एक बार लकी रहना होगा, अशा संवादांनी धुमाकूळ घातला.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत अजय देवगण. अजयच्या फिल्मी करिअर मध्ये त्यांनी अनेक भन्नाट चित्रपट केले. सन ऑफ सरदार, सिंघम, राजनीती, बोल बच्चन, ओंकारा, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई याचबरोबर दृश्यम या चित्रपटांनी त्याला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. त्याचबरोबर तानाजी, भोज यासारखे चित्रपट केले. त्याचबरोबर त्याने यो मी और हम शिवाय सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं. परंतु अजय देवगण सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये केवळ आता फक्त अभिनेता एवढाच नसून तो अभिनयाची शाळाच बनतोय. तो सगळेच विषय करतोय आणि प्रत्येक भूमिकेत तो तीच पात्र असतो. अजून काय सांगावं या अभिनेत्याबद्दल, तो सर्वच बाबतीत पडदा व्यापून टाकतो. म्हणूनच तो आहे आपल्या रेडिओ तेरणाचा बिग बिग बिग ऍक्शन हिरो अजय देवगण सुपरस्टार.

चला तर याचबरोबर मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबणार आहे. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. पण आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटलाय हे तुम्ही मला सांगू शकताय 9970509900 वरती. आणि असेच कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा जो आहे तो ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. तर भेटूयात पुन्हा नवीन विषयासोबत, नवीन हिरो सोबत, नवीन कलाकारासोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद। गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज। ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण नेहमी अशा काही प्रेरणादायी गोष्टी ऐकतो की ज्यामुळे आपल्यालाही स्फुरण येतं, आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि आपण जीवनाकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोही बदलत असतो। आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक उत्तम असं यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाहत असताना निश्चित आपली मान उंचावते आणि त्यांचा हा जो यशाचा प्रवास आहे तो जाणून घ्यायलाही आपल्याला आवडतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री समीर महाजन यांना। ते मूळतः राहणारे उदगीर येथील आहेत आणि त्यांनी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून 2002 साली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचमधून त्यांनी पदवी घेतलेली होती। सध्या ते गेल्या 8 वर्षापासून अमेरिका या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी ते सिनियर टेक्निकल लीड या पद्धतीनं त्यांचा एक जॉब प्रोफाईल आहे। तेव्हा आज आपण त्यांचा पूर्ण यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि आपल्यालाही जर विद्यार्थी मित्रांनो, जर किंवा जे ऐकणारे सर्व आमचे श्रोता आहेत, युवा मित्र आहेत, आपल्यालाही अशा पद्धतीनं यशाच्या मार्गावर जर मार्गक्रमण करायचं असेल तर आजची मुलाखत आपल्याला निश्चितच ते लाभदायक ठरणार आहे। सर्वप्रथम श्री समीरजी महाजन, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणा।
2: धन्यवाद
1: समीरजी। जसं मी आत्ता तुमचं एक इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही 8 वर्षाला अमेरिकेत राहतात, तर सर्वप्रथम तर आम्हाला तीच क्युरिओसिटी आहे की तुम्ही अमेरिकेमध्ये तुमचं लाईफ कसं आहे ते सांगावं अगोदर।
2: तिथलं लाईफ इथल्यापेक्षा खूप बेटर आहे आणि काम पण तिथे तुम्हाला म्हणजे नॉर्मल वर्किंग आवर्समध्ये काम करायला मिळतं, जे की इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये IT मध्ये मिळत नाही। इथं तुम्हाला ट्राफिकमध्येच तुमचे 2-3 तास जातात जाणं येणं, तर तिथं तसं नाही आहे। अँड ओवरऑल तुम्ही क्लायंटच्या जवळ असता, यू ॲक्च्युली फेस द क्लायंट इच अँड एव्हरी डे, त्याच्यामुळं फरक पडतो आणि म्हणून प्रोफेशनली पण तिकडं तुम्हाला जास्त थोडंसं आय विल से स्कोप आहे इथल्यापेक्षा जास्त। आणि आपली पर्सनल लाईफ जी आहे ती पण तिथे थोडीशी सुविधा जास्त असल्यामुळं थोडंसं तिथं सोपं जातं राहायला ॲज कम्पेअर टू आपल्या इथं मेट्रोजमध्ये राहायला। पण हॅव्हिंग सेड दॅट, इथं राहणं पण तेवढंच मजेशीर आहे आणि तिकडं पण तेवढंच चांगलं आहे। म्हणजे दोन्हीकडेही असं तिकडचे काही प्रोज आहेत, इकडचे काही प्रोज आहेत आणि तिकडं पण काही कमी आहे आणि इकडं ती जास्त आहे असं आपण म्हणू शकतो। आपण असं नाही मी असं नाही म्हणणार की US ला किंवा दुसरीकडं कुठं डेव्हलप्ड कंट्रीमध्ये राहिलेलंच चांगलं, आय विल नेव्हर से दॅट, बट लाईफ इज इझी देअर ॲज कम्पेअर टू इंडिया।
1: निश्चितच, कारण आपण गेले 7-8 वर्ष झालं अमेरिकेमध्ये आहात, त्यामुळे आपण जे काही सांगताय त्याच्यामध्ये निश्चितच काही ना काहीतरी एक अर्थ दडलेला आहे, तो शोधणं आवश्यक आहे. पण मूळतः आपण जर समजा तुमच्या अगोदरच्या जीवनाकडे जर वळलं, म्हणजे तुम्ही 2002 साली आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं कम्प्लीट एज्युकेशन केलं, तर हा 2002 कालावधी कसा होता, तुमचा ॲडमिशन इथं घेण्याचा विषय कसा झाला, तो विषय पण थोडा.
2: माझं 12वीचं रिझल्ट आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला इथलं ॲडमिशन मिळालं, तर आमचे माझे मामा जिथं स्वतः प्रोफेसर असल्यामुळं मला एक कम्फर्ट लेवल होता, त्याच्यामुळे मग मी डोळे झाकून इथं आलो. इथले 4-5 वर्ष खूप मजेत गेली, म्हणजे आता सुद्धा मला उस्मानाबादचं कोणी भेटलं किंवा नाव काढलं की खूप असं छान वाटतं आपलं गाव असल्यासारखंच. त्याच्यामुळं इथले जे मेमरीज आहेत, आय एम ऑलवेज फॉन्ड ऑफ दीज मेमरीज. आणि हां, म्हणजे त्यावेळेसचं कॉलेज आणि आताचं कॉलेज कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यावेळेस रिसोर्सेस खूप कमी होते आणि आता मला नक्की असं वाटतं की आजचे जे विद्यार्थी आहेत ते आमच्यापेक्षा खूपच वेगळ्या लेवलचे तयार विद्यार्थी आहेत. म्हणजे आम्हाला जे डिग्री झाल्यानंतर आम्हाला जो कॉन्फिडन्स होता आणि आत्ताच्या मुलांचा जो कॉन्फिडन्स व्हाईल दे आर डुईंग एज्युकेशन, तो नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. बिकॉज मागच्या 20 वर्षामध्ये खूप मोठी जे रिव्होल्युशन काइंड ऑफ थिंग झालेलं आहे, टेक्निकल रिव्होल्युशन, त्याच्यामुळं डेफिनेटली आजचा पास्ट आउट विद्यार्थी इज मच बेटर दॅन आवर आमच्या टाईमचा.
1: सर, आणखी एक याच्यामध्ये असा विषय होतो समीरजी, की जसं आपण जुन्या काळातली आठवणी काढल्या, तर 2002 साली म्हणजे

0: साधारणतः 1998 साली इथं ॲडमिशन घेतलेलं असणार आहे. तर त्या 4 वर्षाची जर्नी कशी होती? तुम्ही ज्यावेळेस आज पहिल्यांदा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलं साधारणतः 15-20 वर्षानंतर, तर तुम्हाला जुन्या आठवणींना उजाळा देत असताना, त्या स्मृती जागवत असताना तुम्हाला आणखी काय काय आठवतं?
1: म्हणजे सगळे मित्र आठवतात, आमचे सगळे प्रोफेसर्स आठवतात, कॉलेजमधली केलेली मस्ती आठवते, आमचे गॅदरिंग्स आम्ही खूप एन्जॉय करायचो. म्हणजे गॅदरिंग आमचे 4-4 दिवस चालायचे आणि इट वॉज अ सेलिब्रेशन. तर आम्ही पार्टिसिपेट पण करायचो त्याच्यामध्ये, ते खूप आठवतं. आणि आमचे ज्या रूम्स होत्या उस्मानाबाद सिटीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो, ते आमचे ग्रुप्स होते, चांगले दिवस होते, काही वाईट दिवस होते, सगळंच म्हणजे एव्हरीथिंग इज यु नो नॉस्टॅल्जिक.
0: बरं, आणि मग आता याच्या आणखी थोडंसं पाठीमागं जायचं म्हटलं तर तुम्ही इंजिनिअरिंग तर कम्प्लीट केलेलं सांगितलं, आता अमेरिकेत आहेत, तो ती पण जर्नी अजून थोडीशी आपण पाहणार आहोत. पण तुमचं स्कूलिंग कसं झालं आणि तुम्ही ज्यावेळेस शाळेला होता त्यावेळेस तुम्ही असं काही तुमचं एम होतं का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आपल्याला अमेरिकेमध्ये जायचं किंवा बाहेर देशामध्ये काम करायचं असं काही?
1: नाही, तसं काही माझा एम नव्हता. म्हणजे इंजिनियर होऊन काय कुठेतरी काम करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं, तेवढंच फक्त एम होता. पण हे आपोआप होत गेलं. आधी मी 1-2 वर्ष टीचर पण होतो डीवाय पाटीलला पुण्याला, मग मी आय टी मध्ये आलो, मग मी 3-1 वर्ष साऊथ आफ्रिकेला होतो, परत मग पुण्यात काही वर्ष राहिलो. पण हे ह्याच्यासाठी मला काही खास प्रयत्न नाही करावा लागला आणि हे कोणासोबत पण होऊ शकतं. तुम्हाला चान्स मिळाला बाहेर जायचा, तुमची इच्छा असेल जायची, तर तुम्ही तिकडं जाऊन शॉर्ट टर्ममध्ये परत येऊ शकता किंवा तुम्हाला आवडलं तर तिकडंच राहू शकता. इट्स अप टू यू.
0: अच्छा, मग आता तुमचं 2002 साली पासआउट झाला होता, त्यानंतर तुम्ही 2015 साली अमेरिकेला गेलात. या दरम्यानचा जो कालावधी होता, मग त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं किंवा ॲज अ लेक्चर म्हणून काम केलं, मग त्यासाठी काही आपण स्वतःला असं काही तपासून पाहावं लागतं का की त्याला काही कसोटी असतात की आपल्याकडे अशा अशा पद्धतीच्या क्वालिटी असल्या पाहिजेत रादर दॅन द एज्युकेशन?
1: नाही, फक्त नवीन गोष्टी शिकायला तयार पाहिजे. म्हणजे यू शुड नेव्हर मॅरी अ टेक्नॉलॉजी. तुम्हाला एक टेस्टिंगचा मी कोर्स केला आहे, मी टेस्टिंग करतो, दुसरं काही मी करणार नाही असं नाही. यू शुड बी ओपन टू ऑल द ऑपॉर्च्युनिटीज विच आर कमिंग युअर वे. त्याच्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे. नवीन नवीन गोष्टी येतात मार्केटमध्ये, त्या सगळ्या आपल्याला सगळ्या काही येणं शक्य नाही आहे, पण तुम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली, नेव्हर से नो अँड गो अहेड फॉर दॅट.
0: अच्छा, तुम्ही 2002 साली कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्यानंतर 2015 आता 2022 असं चालू आहे, किती बदल झालेला आहे तुमच्या त्यावेळेसच्या ज्ञानामध्ये आणि आत्ताच्या?
1: खूप प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे आतासुद्धा आम्हाला रोज नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे आज जे मी काम करतो ते मला 4 वर्ष आधी काहीच माहिती नव्हतं. म्हणजे हे आम्ही सुरुवात जे ज्या कामामध्ये केली 2003-2004 मी आय टी मध्ये आलो, सुरुवातीला जे मी काम करत होतो ते आता कम्प्लीट म्हणजे इट इज ऑफ नॉट रिलेव्हन्स राईट नाऊ. ते पूर्णपणे बदललेले आता.
0: अच्छा, आता जसं की तुमचं तुम्ही मूळतः राहणारे उदगीरचे असं म्हटलेलं आहात, म्हणजे तो साधारणतः आपल्या मराठवाड्यातलाच भाग आहे, एका टोकाचा भाग आहे, तसंही आपण त्याला ग्रामीण भाग म्हणू शकतो तुलनेनं आपण पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये. तर अशा भागातून येत असताना मग आपली स्वतःची मेंटॅलिटी कशी असायला हवी? कारण मूळतः कसं आहे की मराठवाड्यातल्या मुलांची न्यूनगंड मनामध्ये असतो, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, पुढे कसं जायचं, सिटीमध्ये कसं राहायचं, असा एक भाग असतो. आजच्याही एवढ्या मोबाईलच्या आणि 5G जमान्यामध्ये सुद्धा तसा एक कॉम्प्लेक्स दिसून येतो काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी ताण.
1: पण नक्कीच कमी झाला असेल आधीपेक्षा. आधी आम्हाला पुण्यामध्ये उतरलं की टेन्शन यायचं की कोणाला काय बोलायचं, कसं बोलायचं. आजच्या मुलाला मला नाही वाटत की तो प्रॉब्लेम असेल की नवीन ठिकाणी जाऊन कसं बोलावं, पण आमच्या वेळेस तो खूप मोठा प्रॉब्लेम होता.
0: अच्छा, लँग्वेजचे बॅरियर्स किती येतात इंग्रजी आणि मराठी?
1: फॉर्च्युनेटली माझ्यासाठी कधीच नाही आला. मी आधीपासूनच म्हणजे आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी गुड इन इंग्लिश. मला तो प्रॉब्लेम नाही आला, बट बऱ्याच लोकांना येतो तो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ते त्याच्यावर पण बरेच उपाय आहेत.
0: आम्ही आमच्या पण त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण
1: अडचणी येतात, पण त्याच्यावर मात कशी करायची? आम्ही आमच्या रूममध्ये 5 जण राहायचो, आम्ही सगळेजण ठरवलं की आपण इंग्लिशमध्येच बोलायचं. आता फॉर 2-3 मंथ्स आम्ही सगळं कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच केलं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा झाला.
0: तुम्हाला असं काय वाटतं का की जसं आता समजा तुम्ही जर समजा इंजिनियर होऊन जर समजा उदगीरमध्येच असतात किंवा उसांमध्ये असतात किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असता ना, आता अमेरिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या जगामध्ये फिरून येता, हे आउटर वर्ल्ड जे आहे ते आपल्या व्हिजनमध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय फरक करतो का?
1: हो, खूप करतो फरक. तुम्हाला नवीन नवीन ठिकाणचं राहणीमान कळतं, तुम्हाला नवीन नवीन कल्चर कळतात आणि वागायचं कसं ते कळतं.
0: अच्छा.
1: म्हणजे आता तुम्ही मला एखाद्या अनोळखी माणसाला बोलायला सांगितलं तर मला खूप सहजपणे बोलता येईल. मी जर उदगीरमध्ये राहिलो असतो तर ते थोडंसं अवघड झालं असतं.
0: अच्छा अच्छा. तुम्ही असा काय फरक बघता की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटता उदगीरमध्ये जाऊन किंवा त्यांच्या विचारामध्ये असेल तुमच्या विचारामध्ये असेल दृष्टी काय असा तुम्हाला फरक दिसतो का?
1: हा, तो तर पर्सनल विषय झाला. म्हणजे मी इथं राहिलो असतो तरी माझा विचार सगळ्यांपेक्षा वेगळेच राहिले असते. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आय मीन,
0: नाही मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला मी आपल्याला की जसं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या ठिकाणी ऐकणारे बरेचसे जे विद्यार्थी मित्र असणार आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असणार आहेत, तर त्यांनी त्यांचं व्हिजन समोर ठेवत असताना त्यांनी कुठली विचारशैली त्यांनी स्वतः अक्वायर केली पाहिजे आणि त्यांनी कुठल्या व्हिजननं पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी विचारतो.
1: हा, म्हणजे व्हिजन जर तुम्ही मोठं ठेवलात
0: तर त्या दृष्टीनं त्याने स्वतःला मग कशा पद्धतीनं.
1: हा, मोठं व्हिजन ठेवलात. व्हिजन म्हणजे US जाणं असं काही किंवा कोणत्या एक पर्टिक्युलर कंट्रीला जाणं इज नॉट अ व्हिजन. तुम्हाला आयुष्यातून पुढं काय करायचं आहे, तुमचं काही स्पेसिफिक गोल्स जर तुम्ही ठरवले तर तुम्हाला मग ते अचीव करायला सोपं जातं. पण जनरली आपल्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये असं होतं की तुमचं सध्या जे स्टेटस आहे की मला जॉब मिळेल का आणि जॉब मिळाल्यानंतर प्रगती होईल का, ह्याचा आन्सर एकच आहे की तुम्ही डेडिकेशननं जर काम केलं, हार्डवर्क केलं तर तुम्हाला नक्की लवकरात लवकर सक्सेस मिळतंच. ते सक्सेस कोणत्याही रूपामध्ये होते पण मिळतं, फक्त त्याच्यामध्ये हार मानायची नाही आणि प्रयत्न करत राहायचे. सुरुवातीला चांगला जॉब नाही मिळणार, कमी सॅलरी मिळेल, पण त्या जे काही जॉब मिळाला आहे त्याच्यामध्ये तुमचं 100% देणं तुमच्या हातात आहे. बाकी ते पुढं काय होईल त्याचा आत्ताच विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. एक तर हे आहे, दुसरं तर आहे की गोल मोठे ठेवायचे.
0: अच्छा. आता जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या जर्नीमध्ये असं आता एकदम स्मूथ तर झाले नाही, तुम्ही म्हणलात की एवढ्या काय अडचणी निर्माण झालेल्या नाहीत, तरी सुद्धा काही ना काहीतरी अशा अडचणी आलेल्या.
1: नाही, अडचणी खूप आल्या. मी म्हणलो की कम्युनिकेशनची अडचण नाही आली.
0: अच्छा, ओके.
1: बाकी अडचणी तर खूप आल्या. जॉब्समध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही एका नवीन कंपनी जॉईन केली, तुम्हाला चांगली एक मोठी पगार मिळालेली आहे आणि तुम्हाला ज्या कामासाठी घेतलंय ते प्रोजेक्ट बंद झाला. मग तुमच्या डोक्यावरती लटकती तलवार आहे की तुम्हाला कधी पण ते काढून टाकू शकतात. मग असं रॅम्प डाऊन खूपदा झालेले आहेत आणि US असताना पण झालेले आहेत. तिथं तर होणं खूप अवघड आहे इथल्यापेक्षा. आता मी तिथं प्रायव्हेट कन्सल्टंट आहे, त्याच्यामुळे समजा माझ्या कंपनीला माझी गरज नाही तर ती माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. पण हे अप्स अँड डाऊन चालत असतात. सुरुवातीला त्याचं टेन्शन येतं पण नंतर इट इज पार्ट ऑफ लाईफ. त्याच्यात काही हे नाही आहे. मार्केटमध्ये
0: हे कसं टॅकल करायचं, कारण आजकालच्या आता जसं तुम्ही म्हणलात ना, कारण 2002 एज्युकेशनमध्ये तुमच्यामध्ये जी सहनशक्ती असणार आहे ती सहनशक्ती आजच्या याच्यामध्ये तुलनेनं कमी असणार. ते
1: म्हणजे ऑलवेज रेडी फॉर यु नो न्यू चॅलेंजेस. न्यू चॅलेंजेस म्हणजे काय की समजा मला काही प्रॉब्लेम झाला माझ्या नोकरीमध्ये तर मला दुसरी नोकरी मिळण्यासाठी एक 15 दिवस तरी लागतील, 1 महिना तरी लागेल. तो एक महिना जो आहे तो एक महिना तुम्ही जर रडत बसलात तर तुम्हाला अजून 1 महिना जॉब नाही मिळणार.
0: अच्छा,
1: है ना. आणि आजच्या कोविडमध्ये हायर अँड फायर चालू आहे. तुम्हाला जर अचानक सांगितलं त्यांनी की तू उद्यापासून कामावर येऊ नकोस, मग 2 ऑप्शन आहेत. एक तर रडत बसायचं, दुसरा ऑप्शन आहे की टार्गेट ठेवायचं. 8 दिवसामध्ये मी 8 इंटरव्ह्यू देऊन लगेच सिलेक्ट होईन कुठंतरी. आणि ते होतच सिलेक्ट, कारण जग खूप मोठं आहे, रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. आणि आपला जो जॉब आहे तो एक जॉब आहे आणि 1 मिलियन जॉब्स आहेत तुमच्या अराउंड, त्याच्यामुळं नथिंग टू वरी.
0: बरोबर. तुमच्या घरून असं तुम्हाला कधी विषय होता का की तुम्ही अशाच पद्धतीचं एज्युकेशन घ्यावं किंवा तुम्ही अशाच
1: पद्धतीने? नाही नाही, असं काही नव्हतं.
0: तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे?
1: माझे बाबा शिक्षक होते.
0: अच्छा,
1: उदगीरला.
0: हो.
1: आणि आई हाऊस वाईफ होते.
0: बर. अच्छा. आणि आता मग तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये, आता 8 वर्ष झालं तुम्ही तर अमेरिकेमध्ये राहत आहात, पण पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून असं काही अचीवमेंट करण्यासारखे विषय आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये?
1: हो, खूप विषय आहेत अजून अचीवमेंटचे. आता तिथं मी ऑलमोस्ट सेटल झालोय. इथं पण माझं एक घर आहे, तिथं पण माझं एक घर आहे. तसं म्हणजे अचीव करण्यासारखं बरंच काही राहिलंय अजून.
0: बरं,
1: जे आतापर्यंत जे देवाच्या दयाने मिळालंय ते सगळं चांगलंच आहे. भविष्यामध्ये पण मुलांना चांगलं शिक्षण देणं वगैरे ते आहेच आपल्या पाइपलाइन मध्ये.
0: आता जे मुलं आता सध्या जे अस्पायरिंग स्टुडंट आहेत सगळे, जे की या पद्धतीने विचार करत आहेत, मग ते तुम्ही जसं म्हणलात ते फक्त अमेरिकेला किंवा जर्मनीला असंच जावं असा काही भाग नाही आवटा, पण तरी सुद्धा आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करत आहेत, त्यांना तुम्ही मग असे कुठले गोल्डन वर्ड सांगू इच्छिता आणखी की जेणेकरून त्यांना आणखी थोडंसं मोटिवेशन भेटू शकतं?
1: हार्डवर्क
0: ना रियालिटी कळेल.
1: हार्डवर्कच म्हणजे तुम्हाला त्याला ऑप्शनच नाही आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळतच राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा, पण एका लिमिटच्या वर नाही. आधी तुमची फॅमिली आणि मग तुमचं काम. 8 तासाच्या वर जर तुम्ही स्वतःची सवय लावून घेतली तर तुमच्या कंपनीला ते पाहिजेच आहे. तुम्ही 8 तासामध्ये जे काम करतात ते 8 तासामध्येच करायचं. जे लोक 16 तास बसतात ते ऍक्च्युअल काम 4 तास करतात. ते जास्त काम नाही करत, ते फक्त त्याला म्हणायचं नॉनसेन्स वर्क करतात. वर्क लाईफ बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: जसं की आम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून काही विद्यार्थी पासआउट झालेले होते, ठीक, राजेश घेवारी म्हणून एक आमच्याकडे आलेले होते, त्यांचा पण आम्ही इंटरव्ह्यू केला होता. तर त्यांनी एक सांगितलं की त्यांचा जॉब सोडून त्यांनी एक कंपनी स्थापन केली बेंगलोरमध्ये आणि ते मग काही लोकांना एम्प्लॉई ठेवलं. त्यांनी अशी पण एक विनंती केली होती की बा जर आपल्या उसाच्या परिसरातून कोण असे असतील तर ते येऊन त्या ठिकाणी काम करू शकतील किंवा त्यांना गायडन्स करायला तयार. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये असं काय तुमचं विजन आहे का स्वतःची कंपनी काढणं?
1: किंवा नाही आहे तसं विजन माझं. माझं एक आयटी सोडून दुसरं काही बाकीचे बिझनेस करण्याचा प्रयत्न चालू आहेत. तर मग आयटीमध्ये असं माझा आत्ता तरी विचार नाही. अजून मी जास्तीत जास्त 10 वर्ष काम करेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तोपर्यंत मला माझं सगळं सेटल करायचंय, रिटायरमेंट लाईफ वगैरे.
0: तुमच्या काय असा आवडीनिवडी हॉबीज म्हणजे असं काही आम्हाला?
1: हो, मी म्युझिक स्टुडंट आहे, क्लासिकल म्युझिक शिकतो मी.
0: आता सध्या पण?
1: हो, सध्या पण शिकतो.
0: तुम्ही काय गाऊ शकता?
1: हो, मी लहानपणी शिकलोय. मग नंतर खूप 25 वर्षाचा गॅप.
0: हो,
1: मग कोविडमध्ये परत एकदा त्याच गुरूंकडे जाऊन आम्ही ऑनलाईन सुरू केलं. आता चालू आहे तो प्रवास आमचा.
0: अच्छा, मग एखादं काहीतरी आम्हाला ते पण ऐकायला आवडेल. आता ही बाजून मुळातच आपल्या चर्चेतून आम्हाला ते जाणवली.
1: आता आत्ता मला खूप अवघड आहे कारण मला बोलताना सुद्धा खोकला येतोय.
0: अच्छा,
1: मी नक्की तुम्हाला अगोर सरांमार्फत हे करेन.
0: नाही, अच्छा ठीक आहे. पण आपण म्युझिक स्टुडंट म्हणून आपल्याला कुठल्या प्रकारचं असं म्युझिक जास्त आवडतं?
1: मला लहानपणी पासून हे आवडायचं, आपलं जुनं इंडियन फिल्म म्युझिक आहे आवडायचं. जुनं म्युझिक. पण आता मला जास्त क्लासिकल आवडतं.
0: क्लासिकल आवडतं. तर तुम्हाला असं आयुष्याच्या ह्या सगळ्या वळणावर तुम्हाला, तुम्ही जसं आता एक म्युझिक लव्हर आहेत, म्युझिक स्टुडंट आहात असं म्हणता, तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर असे कुठले असे गाणे होते की जे तुम्हाला मोटिवेट केले तुमच्या अशा थोड्याशा लो फील करत असताना?
1: अच्छा, असे तसे तर खूप गाणे आहेत. आता
0: नाही, तुम्ही खूप सांगू शकता, आम्ही तेवढे प्ले करू शकतो.
1: तुझसे नाराज नाही जिंदगी, ते मी खूपदा म्हणजे अगदी नेहमी ऐकतो गाणं.
0: अच्छा,
1: म्हणजे लो फील झाल्यानंतर वगैरे नाही, लो फील झाल्यानंतर मी फक्त मेडिटेशन करतो.
0: अच्छा, ओके.
1: म्हणजे गाण्यानं माझं काही लो फील जात नाही.
0: अच्छा,
1: पण थोडस बोर झालं की मी असे गाणे ऐकतो.
0: अच्छा.
1: आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आल्यानंतर असं काही आवडीचं काही ऐकलं की थोडस तेवढ्या पुरतं बरं वाटतं.
0: तुम्ही इकडे ज्यावेळेस उदगीरमध्ये किंवा उस्मानाबादमध्ये राहत होता, तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग होतं, तुमचे मित्र, त्यांच्यासोबत मजा करणं असेल, त्यांच्यासोबत चष्टामस्करी असेल, आता ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेमध्ये 8 वर्षापासून राहता, साहजिकच फॅमिलीसोबत राहत असाल, तर मग तिथलं आजूबाजू तुमचं वातावरण कसं असतं? किंवा तुम्हाला नवीन नवीन गेल्यानंतर असं कधी वाटलं का की आपण खूप
1: आपले खूप लोक आहेत आणि आमचा ग्रुप तिथे जवळपास 10-12 फॅमिलीज आहेत ज्या आम्ही सगळ्यासोबत असतो. अगदी एव्हरी वीकेंड कोणाच्या तरी घरी काहीतरी कार्यक्रम असतो.
0: अच्छा.
1: आणि वाटतच नाही की आपण भारताच्या बाहेर आहेत.
0: अच्छा,
1: असं खूप मोठा आमचा परिवार आहे तिथे.
0: अच्छा. तर समीरजी, खरं तर तुम्ही येऊन खूप चांगले अनुभव आम्हाला शेअर केले. आम्ही परत, आणि विशेष असा आहे की रेडिओ तेरणाचं ॲप पण आहे, तुम्ही आयफोनला किंवा अँड्रॉइड फोनला तुम्ही ॲप डाउनलोड करून ऐकू शकता. म्हणजे इव्हन तुम्ही अमेरिकेत जरी गेलात, अमेरिकेत कुठं राहता हे तुम्ही
1: सांगितलं? टेक्सासमध्ये, डॅलसमध्ये.
0: हा, तर तुम्ही तिथं जरी राहत असाल तर तिथं तुम्ही रेडिओ तेरणाचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: नक्की नक्की.
0: उस्मानाबादशी कनेक्ट राहू शकता आणि तुम्हाला तुमच्या मातीचा सुगंध तिथं पण निश्चित तुम्हाला ऐकता येईल या रेडिओच्या माध्यमातून. तर आपण तिथंही रेडिओ तेरणं ऐकत राहू.
1: नक्की, आम्ही सांगू पण आमच्या मित्रांना ऐकायला.
0: येस. आणि आपण या ठिकाणी येऊन आपले अनुभव जे शेअर केले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: आणि आपण एकत्र राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज श्रोतेहो रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आपण जर आयफोन वापरत असाल तर प्ले स्टोअरवर रेडिओ तेना उपलब्ध आहे, किंवा रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेना, किंवा आपण www.radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेना. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे।

चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: जिया चले जा चले

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: बारावी पास ना BCA बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे

0: लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद, मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे 2 हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे ज्याला भुईमूग म्हणतो आपण, त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमूग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी, भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे ती 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं. त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागंपुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण

0: बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60 21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती, हे वान आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो. तर मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर मंडळी, बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझेम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी, यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी, भुईमुग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमुग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमुग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमुग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते. सुरू उसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो. खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात. पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर हीसुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी, एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमुग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी 1 पाणी त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पाने खाणारी अळी पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टर्फल टणक बनते, शेंगाच्या टर्फलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीचशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच. त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर ह्या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
1: चला निरोगी धाराशिव घडवूया महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गीतं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आनंद घेणार आहोत पावसाळी ऋतूचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत RD बर्मन आणि चित्रपट आहे जैसे को तैसा.

श्रोतेहो स्वर बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून पावसाळी गीतांचा आनंद आपण घेत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूत आहोत रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत एस डी बर्मण.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लहेरी आणि चित्रपट आहे नमक हलाल.
1: अरे अरे अरे ना ना ना ना ना ना ना.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे आया सावन झुमके.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आपण आनंद घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूत आहोत योगेश यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत। गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी।

श्रोते हो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मेरा गाव मेरा देश या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत संगीतकार

आहोत स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकूयात। आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि मुकेश, चित्रपट मिलन।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै, 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मी आर्ज प्रगती पुन्हा हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मधून. भरपूर श्रोते जे बिग स्टार शो बद्दल बोलतायत, खरंच खूप आभारी आहे मी त्यांची की त्यांनी एवढा मन लावून हा कार्यक्रम ऐकतात आणि मला व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमात त्याच्या प्रतिक्रिया देखील देतात आणि सांगतात की आजचा बिग स्टार शो त्यांना खूप आवडला. आणि भरपूर असे श्रोते जे आहेत ते प्रेम करतायत, म्हणूनच मला अशा नवीन कलाकारांना भेटून त्यांचा जीवन प्रवास सांगायला खूप भारी वाटतं. तर आजचे देखील आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहेत. तर जे श्रोते आहेत आपले, जे लाईव्ह माझा आता शो ऐकत आहेत, त्यांनी 99 70 500 900 वरती मला मेसेज करून सांगायचं आहे की आजचा देखील तुम्हाला बिग स्टार शो कसा वाटतोय हे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी सिनेमामधील हिरोंची प्रतिमा जर आपण पाहिली, एक देखणा चेहरा, रंग गोरा आणि उत्तम शरीरयष्टी आपण बघत आलो आहोत, किंवा हिरो व्हायचं असेल तर या बाबी आवश्यक असायच्या. परंतु काहींनी या प्रतिमेला तडा दिला. केवळ अभिनय आणि अनोख्या अशा स्टाईलनं सर्वांचीच मनं जिंकली. असे हिरो आले ज्यांना आपण सर्वसामान्यांचे हिरो म्हणू शकतो. आणि या हिरोंनीच हिंदी सिनेमाला आणखीन रंगीत आणि प्रगल्भ केलं. जे हिरो खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिसवर हिरो ठरले. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण आज भेटणार आहोत आणि ते आहेत हिंदी सिनेमाचे ऍक्शन स्टार अजय देवगण. तर जाणून घेऊयात अजयचा हा विजयपथ प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

बिगस्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही आनंद घेत आहे माझ्यासोबत बिगस्टार शोचा. आणि आजच्या आपले बिगस्टार आहेत ऍक्शन स्टार अजय देवगण. अजय देवगणची फिल्म इंडस्ट्रीत एंट्री ही धमाकेदार झाली. अजयचे वडील वीरू देवगण इंडस्ट्रीचे फाईट मास्टर आहेत, त्यामुळे फिल्मी रस्ता अजयला नवीन नव्हता. अजय देवगण यांचा पहिला चित्रपट आला 1991 साली ऍक्शन रोमांस तडका फूल और काटे. या चित्रपटातील अजयची ऍक्शन आणि स्टाईल सर्वांनाच आवडली. त्यामध्ये त्यांची हिरोईन होती मधु. आणि या चित्रपटासाठी अजयला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि असेच सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तरणा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेज ला देखील फॉलो करायचा आहे. आज आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय ऍक्शन हिरो म्हणजेच अजय देवगण यांचा जीवन प्रवास. फूल और कांटे नंतर अजयचा आणखीन एक सुपरहिट चित्रपट आला, तो होता करिश्मा कपूर यांच्या सोबतचा जिगर. मार्शल आर्ट वर आधारित हा चित्रपट होता. यानंतर अजयचे दिल है बेताब, दिव्य शक्ती आणि संग्राम नावाचे सुमार चित्रपट आले. परंतु अजय या चित्रपटातूनही वाहवाही मिळत होता. यानंतर अजयचे एक ही रास्ता, प्लॅटफॉर्म, शक्तिमान आणि धनवान या नावाचे चित्रपट आले. परंतु ज्या प्रकारचं यश मिळायला हवं होतं तसं यश मिळत नव्हतं आणि ती संधी अजयला मिळाली 1994 साली.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तरणा 90.4 एफएम, आपली माणसं, आपला आवाज. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. तुम्ही आनंद घेताय माझ्यासोबत बिग स्टार शोचा. आजचे आपले बिग स्टार आहेत द ऍक्शन हिरो अजय देवगन. 1994 साली अजयचा जबरदस्त हिट चित्रपट आला. तो होता हॅरी बवेजा दिग्दर्शित चित्रपट दिल वाले. या चित्रपटात अजय सोबत दिसून आल्या रवीना टंडन आणि सुनील शेट्टी. या चित्रपटातील अजयचे संवादही प्रचंड गाजले. यातील हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, अपनी तो कश्ती डूबी वहां जहां पानी कम था. या सारख्या संवादांनी त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटातील गीतही प्रचंड लोकप्रिय झाली आणि अल्पावधीतच अजय देवगन खेडापाड्यात आणि शहरी भागात सुद्धा लोकांच्या गळ्यातील ताईत बनला.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत ऍक्शन स्टार अजय देवगन. दिलवालेनंतर अजयचा आणखीन एक चित्रपट आला, तो होता कानून, आणि त्यानंतर अक्षय कुमार सोबतचा सुहाग. सुहाग चित्रपट सुपर डुपर हिट ठरला, आणि सुहाग नंतर अजयचा आणखीन एक ब्लॉकबस्टर हिट ठरला होता, तो होता विजयपथ. विजयपथ मध्ये तो तब्बू सोबत दिसून आला, आणि इथूनच अजय खऱ्या अर्थानं प्रस्थापित नायकांच्या यादीतच जाऊन बसला. आता त्याने स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय ऍक्शन हिरोला म्हणजेच अजय देवगनला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेना 90.4 एफएम वरून. आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय ऍक्शन हिरोला म्हणजेच अजय देवगनला. 1995 साल हे देखील अजयसाठी महत्वाचं ठरलं. याच सालात अजय आणि महेश भट यांची जोडी जमली. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांचा चित्रपट आला होता नाजायज आणि याच भूमिकेने अजयला फिल्म फेअर साठी पहिलं नामांकन मिळालं. यानंतर त्यांचे हलचल गुंडाराज नावाचे चित्रपट आले, परंतु हे चित्रपट फारसे चालले नाहीत. यानंतर मात्र अजय आणखीन एक हिट चित्रपट मिळाला, तो होता तब्बू सोबतचा हकीकत. तोही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अजय आणि तब्बूची केमिस्ट्री असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आणि या दोघांचा हा प्रवास 2022 पर्यंत म्हणजेच दे दे प्यार दे या चित्रपटापर्यंत असाच चालू आहे. परंतु खऱ्या आयुष्यात अजयची हिरोईन ठरली काजोल.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिगस्टार शो चा रेडिओ तेना 90.4 एफएम वरून. आणि आजचे आपले बिगस्टार आहेत ऍक्शन हिरो अजय देवगण. 1996 साल हे अजय साठी महत्वाचं होतं. या वर्षात अजयचे जंग, ट्विंकल खन्ना सोबतचा जान आणि पुन्हा हॅरी बवेजा सोबतचा दिल जले या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. यानंतर इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनात अजयचा आणखीन एक सुपर डुपर हिट चित्रपट आला होता, तो होता इश्क. इश्क मध्ये त्यांच्या सोबत होते आमिर खान, जुही चावला आणि काजोल. यानंतर 1998 मध्ये अजयला मेजर साहब हा अमिताभ यांच्या सोबतचा चित्रपट मिळाला. यानंतर प्यार तो होना ही था नावाचा काजोल सोबत चित्रपट आला आणि तोही सुपरहिट ठरला.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अजय देवगन. अजयच्या फिल्मी करिअरमध्ये आणखीन दोन चित्रपटांचा उल्लेख महत्वाचा ठरतो, तो म्हणजे महेश भट यांच्यासोबतचा जखम. खरं तर अजयच्या एकूण फिल्मी करिअरला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. त्याच्या संवेदनशील अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकली आणि फिल्म इंडस्ट्रीमधील जे सर्व महान अभिनेते आहेत या रांगेत अजय जाऊन बसला. असाच त्याचा आणखीन एक चित्रपट आला, तो होता संजय लीला भंसाळी यांच्यासोबतचा हम दिल दे चुके सनम. खरं तर फिल्मी इंडस्ट्रीमध्ये जे महान रोल लिहिले गेले त्यामध्ये वनराज या व्यक्तिरेखेचा समावेश करावाच लागेल. अजयचा वनराज हा सर्वांच्याच मनावर खोल इफेक्ट ठेवून गेला आणि अजय पुन्हा सर्वोत्तम ठरला.

वेलकम बैक. तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो मध्ये आरजे प्रगती सोबत. जे आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल आहेत. जे आहेत ऍक्शन हिरो अजय देवगण. खर तर अजय देवगण अनेक पातळीवर सक्रिय राहिले. त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनीही सुरू केली. यानंतर 2000 दशकातही त्यांचे ये रास्ते हे प्यार के लज्जा हे चित्रपट आले. यामध्ये उल्लेखनीय राहिले राम गोपाल यांच्या सोबतचा कंपनी आणि द लेजेंड ऑफ भगत सिंग. त्याचबरोबर प्रकाश झा यांच्या सोबतचा गंगाजल, जे पी दत्ताचा एलओसी कारगिल, त्याचबरोबर एक महत्वाचा चित्रपट जो खरं अजयला सॅल्यूट होता, राजकुमार संतोषी यांचा खाकी. तुम्हें हर बार और मुझे एक बार लकी रहना होगा अशा संवादांनी धुमाकूळ घातला.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत अजय देवगण. अजयच्या फिल्मी करिअर मध्ये त्यांनी अनेक भन्नाट चित्रपट केले. सन ऑफ सरदार, सिंघम, राजनीती, बोल बच्चन, ओंकारा, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई याचबरोबर दृश्यम या चित्रपटांनी त्याला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. त्याचबरोबर तानाजी, भोज यासारखे चित्रपट केले. त्याचबरोबर त्याने यू मी और हम शिवाय सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं. परंतु अजय देवगण सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये केवळ आता फक्त अभिनेता एवढाच नसून तो अभिनयाची शाळाच बनतोय. तो सगळेच विषय करतोय आणि प्रत्येक भूमिकेत तो तीच पात्र असतो. अजून काय सांगावं या अभिनेत्याबद्दल. तो सर्वच बाबतीत पडदा व्यापून टाकतो. म्हणूनच तो आहे आपल्या रेडिओ तेरणाचा बिग बिग बिग ऍक्शन हिरो अजय देवगण सुपरस्टार.

खरं तर याचबरोबर मी आरजी प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबणार आहे. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. पण आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटलाय हे तुम्ही मला सांगू शकताय 9970509900 वरती. आणि असेच कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ तेरणा जो आहे तो ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. तर भेटूयात पुन्हा नवीन विषयासोबत नवीन हिरो सोबत नवीन कलाकारासोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

दो घूटने मारा झटका, अब डर है न कोई खटका, कोई कुछ सोचे।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता। मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.

0: हाँ
1: या चुप रहूं
0: ना
1: दिल में मेरे आज क्या है
0: क्या है

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.